छोटे टुकड़ो कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा कर दा